श्लोक संत उद्धरण दयालं आश्रम गोपाल कीर्तन निर्मलं संत संगेन